amsenin tona toya di da neadet yasua iami ki ireriane tonawa yasua omedhani hadi iktie tonawa omedhan udaimi kalmawa embateo embalibdiane vavat eani dur kuriatiaya over tukuyan fellukat emnit overoda rorau beti kafarnahum oki idifna bare hawa daik yasua are bare masi dhaia kehai winnet akira baram eai eam irgis ikuriatiai ai tare asagwir kilometra isigno yasua iami ki hirere tufalluka diule riyane dor irkuin lakin yasua bareo dhai barakuin unane buide bara baro tufalluka rewisti hareuna tufalluka are ulla bara ibine bodor tiktim toin tumalia iamidar urawib hige dudai fallukat gat bentoi thie tona riyan yasu are kuriatiaige tufalluka amabikae tona uwa lakin bara odhuna gigiane tona uwa riyan malia ben wankwana yamidait hari udai ihade hoy tamiyane omini darak fallukat gwadit divariasi yean udai yasu abentoy bihaye tona riyan kuriyat ya ehan rav kike malia balit falluka yamnit bario harawai kafarnahum ibin baro yamidar urawib imrino ratian sedna nov toy tiktima idin yasua yugubi osdik ande okna barakna ane hay tharune usabab mojizat ritane tunati kiki lakin ihade gaftane oki tamtane sabbi ane tharuna amag mariti dhai basha gaman lakin tumare umidhan udaim tini utokna batyo dhai shagaman upasana ubaba gabbalamti talamato adame oriki dasa abuit tum batu are tumare baru ia hokna indiette katede malia udai baro ratian upasana harriwe tona nide dhai ibaki nan nide tona tu idin yasua yugubi upasana harriwe tuna baktef baru dhokna ifdigeb ongal amanana idi aflai bara baro ratian shibibtit amannai jillai aflai baruk naat mojiza ikwasi tindia naan ida tindia hinin hoban omingai mannaab tamiyan uktab diyab ikatiet baru tibirete barem arit tamineti indi idin yasua bareo dhai osdik andi hokna tibirete barekna hadi hiyab musab kiki lakin tibirete usitke hadi barekna iniu babu ikate ukasana hadi ikati beb tibirete ati
तू दुनिया मीठा नहीं नहीं हो इधे उधई सेद नशाउ तेन यहाँ इदी माप ही अहोन इदीन यसु अबरे सोया आने उमिठाने हडे अकाते बालीन आने बेति एन दोरन इथिरुक पी दीन बालीन आने आमने दोरन इती उकी दीन लाकिन आने सोयाने तोकना तोनाती बराक रिताने मसे आमना कित्तेन बाबू इनिवे तु तूना कस्तु यह तिंदि आने बेति ईनीपका अरे दोरहन फिदना गीक्सिकाद आने तिब्रेते यानी हो आने अहर्रीवे तोनाति शक्ति धाई आप काके लाकिन आने दीगत्याप हर्रीवे तोना अतंकी की जिल्लाय याबु आने दीगताप होसु हर्रीवे तोना अरे बरु हियायो इकत्ये कस्से गालन बाकुटसे तोनात लाकिन आखराते ए बरे अस्ते यक्से अंदे बाबु हर्रीवे तोना और शिविप्तित बरो आमनीनिपका उमिधन उदायम इमारिंदे आखराते बे अरे बरो अस्ति अक्से अंदे दे यसुआ यहडे तिब्रेते नति एयान अनेबु दिया अबुत यहूदी यसुई अश्कीमियान बरा बरु यसुआ यूसिफ और की केहन उबाबा हुआ तोंदे हुआ निकतेनियक अफलाई बरु तिब्रेते नाति यन का गिंदे दीन यसु आयुगुबे तक तके धाई अश्कीमते सिंगदना बाबु आने दीगोत्याप इंसी को नून गालहन आने बेति आय का अधगिरिया बरो अरे आखराते बे अस्ति अक्से अंदे तुम बतु इन अभियाय किताबे कताबतु बरे कसे उकवासना अल्लाह में इंदे दियाब उबाबा सिनाक्रित बरीसो अल्लाह मामीनी का अनी धाई ईने उकवासना इकतीब बेब नून गालन उबाबा राव कीके बरु उबाग उबाबा राव ओस्दे गंदे होकना आमनी निपका उमिधन उदाय मिमारिंदे अने उमिधने हडे अकते होवाकना उमिंगाई मन्ना तमियान लाकिन इयान लाकिन हडी तिब्रेते नाति एन तो एफेन एम बरे तमीनी उतक ई कीदि तिब्रेते या भ्याडी इढ़नी अनेबु एनी हडिये तमीनी का दीमा मिढ़ने मारिंदे आनी हडी अनेब उबाशारो अरे बरो आने तु दुनियाति मिढ़ने जिल्लाय या वंदे दे मलिया यहूदी उन्ने तक तक इंगवससारनी ऊन ऊतक तमनाय जिल्लाय उबाशारो का गिनी होन इदीन यसु अबरे ओ धाई ओसदि गंदे होकना आदमे ओरे बशर तमीत उबोयो कोई बिदीने अबियाकना मिढ़ने मार किदीन बलीन अनी वो बशर तमेनुआ अनी वो बोय गोयनुआ उमिढ़न उदाइम
imar jedna. A harati bi are ani bare asti aksi andi. Ani bubashar sitkit maritu. Ani buboi are sitki gwastibu. Ani bubashar tamenua. Ani buboi gwenua. Balin ani ikwerna. Anihan bareo akwarri. Ubaba udhani digwatiahe. Anihan bareo sabbi akwarri. On taanet anib taminibka han bak ani sabbi ikwarindi. Anihadi tibirete tikwaba. Hovakna mannaab tamianit iana. Lakin en ihadi taminipka dimap ikwar indi idi. Yasua en ibhali hadidiano baru Yahudi dini gawib kafarnahumi allami. Guida ikuriyatya eso baro en diye imasi una. Un akra Alimu, au baro gabbalamini idin. Yasua ikuriyatiaya en ibhalye ashkimine tona iktin. Aflay baru bareo dhai ambara gallabe noknahan. Padami or surhoi ifiye omin okik rewe. Ritenek are ashuk midhaniyauna. Odhaitat na thankiti. Ibhali anidhokna hadidane shug ikatina. Are midhani katin. Masibare sokna gwadi amanav kikenidi. Yasua bali amanav bakai wanka iktin. Baro Itil eadhaniktin. Malia Yasua Masi Ubaba Adgirisab Bikae Botak Nun Galhan Ane Beti Ini Kihai. Hai Adieb Usabab Are Baku Idi. Benu Dori Guida Kuriata Eso Fidnab Agarna. Are Shauti Baro. Aram kikin. Yasua itamnamalu ratia barakan gigi kiddina bakkike edi. Simon Bitrus bario dhai igubi. Onkwanai abnebi. Baruk umidan udaimi bhali tibaria. Onta amanna are baruk. Ukwasanai ab ongal umugaddas tikatye tona nikan idi. Malia Yasua yugubi barek itamnamalu wasayokna kakehan. Lakin baresokna gal oblisu idi. Yasua tulie Yahudab Simon uiskariuti oru. Baru itamnamaloye galu. Malia Yasua itila itnuniabu. Tutimasuni shalla oge roitimerna are sakanawa sualwa nat rata tednetti barinek an. On wasai edne naib umbario sakana samanahun an. Shalla kasto hinin haruetua barak tharunetua hoitimerna.